यसमिन प्रोग्राम रोशन सुबुह जारी ऐं सारी आहे। तव्हांजो असांजो साथ रहंदो ठीकु यारहें वॻे ताईं। असांजो सुवाल जेको आहे, उमिरि मुंहिंजे देस में क़ुरान जेकी असांजे मीरपुर ख़ासि जे इलाइक़े वारा आहिनि, मिठी जे इलाइक़े वारा आहिनि ऐं असांजे मातली जे इलाइक़े वारा आहिनि, त कोशिशि कयो जेके असांजे थर जे इलाइक़े वारा माण्हू आहिनि उहे त गुजरात हिनखे भॼणु खपे। त जेको हुनजो इलाइक़ो आहे गुजरात उतां जी आहे ऐं उन्हनि दोस्तनि खे गुजरात इहा भञणु खपे। उन लाइ जेको आहे सो इहो हिकिड़ो बाक़ाइदे हिकिड़ो छा चवंदा आहिनि त अल्टीमेटम आहे। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, त हिन वक़्तु हलूं पिया कमर्शियल ब्रेक जी तरफ़, वरी वापसि ईंदासीं कॾहिं बि न वञिजो।

0: चाह वतो थो हिन महिल क्रीम वती थो साबुण वतो थो चाह वतो थो क्रीम वती थो साबुण इहो गिफ्ट वारी फ्री वारी या पैसनि वारी पक घणे मिली
1: ₹300
0: पूरा साबुण वठो न पोइ हिन जो तरीक़ेकार इहो आहे न इस्तेमालु करण जो त उहो मुंहुं हुन साबुण सां चङी तरह धोईंदो त पोइ लॻाईंदो त मज़ो कंदी न बहितर फार्मूलो आहे न हुन सां गॾु साईं मुंहिंजा दिलि हुअणु चाहींदा जवान ते उमिरां की रखिया आहे पंहिंजे रूह खे रिझाइणु घुर्जे बिल्कुलु जीओ छा चवणु चाहींदो दोस्तनि जा नाम शामिल कयो या कंहिंखे सलाम कंदो
1: कसीदो
0: हलायूं था कहिड़ो कसीदो हलायूं हा ठीकु आहे मलिक ज़फ़र इक़बाल साहब वटि ईंदासीं पोइ वरी सभिनी दोस्तनि खे कॉल कंदासीं बाबा हिते वेठा आहियूं ठीकु आहे वरी महिरबानी लव यू थैंक यू लख लाइ कुर्बानी।